0: It's 5 p.m. This time check is brought to you by
1: White Ish Beauty Cream, Glowing Skin Jo Raaz, a product by Biocon International Pakistan.
2: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर KTN News.
3: पाकिस्तान ऐं सऊदी अरब जो दिफ़ाई सहकार जारी आहे. दिफ़ाई माहिदे ते अमल दरामद लाइ वक़्तु घुरबल आहे. परदेही तर्जुमान सजाद हैदर ख़ान चयो आहे त पाकिस्तान सऊदी अरब जी ख़ुदमुख़्तारी ऐं सलामती लाइ हिमायत जारी रखंदो. पाक फोर्स सऊदी अरब में तरबियत ऐं लॉजिस्टिक सहूलियत लाइ मौजूदु आहे. पाकिस्तान सऊदी ते मौसी हमलनि जी मुज़म्मत करे चुको आहे. अफ़गान शागिर्दनि ते बि पाबंदी वारियूं ख़बरूं दुरुस्त आहिनि. نائب وزیر اعظم اسحاق ڈار جو ترکیہ کے پردہی وزیر حکان فیدان سے رابطہ. بطرفن لاگاپن سمیت خطے کی صورتحال سے گال بول. پردہی کھاتے موجب اسحاق ڈار حکان فیدان میں وچ اوبر کی تبدیل تھیندڑ صورتحال سے خارج کی ریوٹ کی وی. صورتحال سے سفارتکاری والوں سلسلہ جاری رکھنے سے اتفاق.
4: जेके बि हिननि जा नापाक इरादा आहिनि सिंध खे तक़सीम करण जा, उन जे असां बिल्कुल ख़िलाफ़ आहियूं.
5: सिंध जा माण्हू समझनि था हुन जे वादानियत ते वार आहे.
6: असां सिंधी मां मिलंदो, असां सिंध सां गॾु आहियूं. कंहिं बि समाज सां गॾु कॾहिं बि न बीहंदासीं.
7: सिंध जो आवाम न अॻे कॾहिं सिंध खे तक़सीम थियण ॾिनो आहे, न हाणे ॾींदासीं.
8: कुझु बि थींदो सिंध वारनि खे ॾींदासीं.
9: पर सोचूं था त सिंध जी विरासत न, पर असां सिरनि जी विरासत कंदासीं.
10: सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करण जी साज़िश
11: आहे. सिंध जो ग्राम असांजो नामंज़ूर आहे.
12: धरतीअ जो इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं उन जो सबूत आहे. जो ख़्वाब ॾिसंदा सिंध जो टुड़ण जा, इन जा इहो ख़्वाब असां चटनाचूर कंदासीं. सिंध जा मज़दूर, सिंध जा हारी, सिंध जा उस्ताद, सिंध जा शाइर, अदीब, वकील फ्रंट ते हूंदा.
3: सिंध बार जे सॾु ते सिंध जा वकील हिकु आवाज़. मुतहिद सिंध जो वाज़े पैगाम. सिंध बार जे सिंध यूनिटी डे वारे सॾु ते वकीलनि पारां अदालती कार्रवाईनि जो बाइकाट ऐं मुज़ाहिरा. कराची खां कश्मीर ऐं कारुंजर खां केटी बंदर ताईं को बि वकील कंहिं बि अदालत में पेश न थियो. कराची, हैदराबाद, मीरपुरबाज, शहीद बे नज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणे डिवीजन जे समूरनि नंढनि वॾनि अदालतनि में को बि केस न हलियो. नंढनि वॾनि शहरनि में वकीलनि जा मुज़ाहिरा. सिंध ख़िलाफ़ साज़िशूं बंदि करण जो मुतालबो.

लाहींदी आ, बार दिल तां गमन जो ही लाहींदी आ। शायरी सच ॻाल्हाईंदी आहे, बार दिल तां गमन जो ही लाहींदी आहे। कंहिंखां रुसियल हुजे कंहिंजो साथी अगरि, कंहिंखां रुसियल हुजे कंहिंजो साथी अगरि, रुसी वयलनि खे ई परचाईंदी आहे। शायरी सच ॻाल्हाईंदी आहे। कोई केॾो बि कंहिंखां को दूर रहे, कोई केॾो बि कंहिंखां को दूर रहे, पंहिंजनि प्यारनि सां प्यारा मिलाईंदी आहे। शायरी सच ॻाल्हाईंदी आहे। थोरो आहे मज़ो, थोरो आ दर्द भी, थोरो आहे मज़ो, थोरो आ दर्द भी, सूर सुम्हल वरी से जगाईंदी आ। शायरी सच ॻाल्हाईंदी आ, बार दिल तां गमन जो ही लाहींदी आ।